0: प्रकारचं तोडकाम करत नाही.
1: आम्ही दॅट इज वाय वी डोंट ब्रेक एनीथिंग, वी फिक्स एव्हरीथिंग.
0: जोडायला आलेलो आहे.
1: They're not here to break, but they're here to fix. Some people are here to break. They're here to grow Shiv Sena. They have a very clear approach.
0: कारण शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमचा अजेंडा
1: Our approach is positive and practical.
0: आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न.
1: Our agenda is to solve the problems of all of those people who have made us to sit here. And to provide them justice.
0: आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षाचा माझा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघा.
1: 2.5 years of my chief ministership.
0: म्हणून पुढे चालू आहे. आज शेतकरी
1: असो, महाराष्ट्र went ahead.
0: लाडक्या बहिणी असो, युवा असो,
1: प्रत्येक फार्मर, लाडकी बहीण, everyone has been provided justice.
0: म्हणूनच गेल्या अनेक वर्षांमधला जर आपण महाराष्ट्राच्या कामांचा इतिहास बघितला, विकासाचा वेग पाहिला,
1: if you see the pace of work in Maharashtra in the last 4 to 5 years,
0: te samor aaple aahe. Mumbaitlet baga, coastal road, atal setu, metro,
1: look at Mumbai's coastal road, atal setu, mahamarg, metro
0: asleli naav aahe, parantu Maharashtra cha kana kopriya madhe aaj ja
1: these are not just names.
0: Ya Maharashtra cha vikas hoto aahe. Ek double engine cha sarkar या राज्यामध्ये,
1: बट अ रिप्रेझेंटेशन ऑफ द सक्सेस ऑफ प्रोजेक्ट ऑफ द डबल इंजिन प्रोजेक्ट.
0: पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतात.
1: प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज ऑल्सो गिविंग इम्पॉर्टंट सपोर्ट फ्रॉम द सेंटर.
0: यूपीए सरकारमध्ये पूर्वीच्या यूपीए सरकारने 2 लाख कोटी दिले होते.
1: अर्लियर ड्यूरिंग यूपीए गव्हर्नमेंट दे गेव अस 2 लाख रुपीज.
0: 12 लाख कोटी रुपये दिले. शेवटी
1: प्राइम मिनिस्टर मोदी हॅज गिव्हन अस 12 लाख करोड रुपीज.
0: सरकार आमचं काम करतंय.
1: The double engine government is working for the people.
0: या राज्याचा विकास आम्ही करतोय मोठ्या
1: प्रमाणात. That's how we are helping the progress.
0: Infrastructure, skill development, connectivity, skill manpower, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत,
1: different kinds of peers are getting developed in Maharashtra.
0: राज्य पुढे जाते आणि म्हणून लोकप्रतिनिधींना काय पाहिजे. लोकप्रतिनिधींना
1: what do people's representatives want?
0: त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची आवश्यकता.
1: They want development. They want to give justice to their own people.
0: आणि म्हणूनच काही लोक मग गेला की त्याच्याबद्दल काय काय चर्चा होती आहे ती आपल्याला माहित आहे.
1: वी नो व्हॉट पीपल टॉक अबाउट लोक पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह व्हेन दे लीव देअर पार्टी.
0: असं जे काही सुरू आहे आणि आताही
1: काही यूज बॅड नेम्स फॉर अस
0: काय काय म्हणतायत त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही.
1: आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट.
0: मी आपल्याला एवढं सांगतो.
1: All I want to tell is
0: आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय,
1: डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र, दॅट इज अवर अजेंडा.
0: आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो.
1: I wish Sachin Ahir all the best.
0: त्यांना शुभेच्छा देतो. मगाशी माझं
1: I give him all the wishes.
0: माझं सचिन तेंडुलकर असताना खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात ते.
1: आणि जस्ट लाईक सचिन तेंडुलकर हु बॅट्स अँड बॉल्स अँड ऑल्सो बॉल्स अ गुगली.
0: आज गुगली टाकलेली आहे.
1: ही इज थ्रोन अ गुगली टुडे.
2: All right, that's Deputy Chief Minister of Maharashtra Eknath Shinde taking a press conference after Sachin Ahir joined Sena. In fact, Sachin Ahir was an important leader of UBT Sena. This is a huge setback. Of course, Shinde there talking about how Ahir is a grassroots leader nominated as Deputy Chairman of MLC and that Mahayuti has become stronger in assembly as well as council and strength of Mahayuti will only increase, and then talking about all the welfare measures and developments of Mahayuti government as well and how it has in fact benefited the state of Maharashtra. Let's also take a look at more breaking updates coming in as far as this developing story is concerned. Aditya Thackeray has spoken on Sachin Ahir joining Eknath Shinde group as deputy chairperson. He says this is not Operation Tiger. This is